0: मन है तो मैं विज्ञान क्यों न पढूं? क्या आप भगवान से भी बड़े हैं? ये सुनकर पिता खुश हुए।
1: बहुत अच्छा पार्वती, समझा?
2: हाँ जी।
1: ठीक है, नेक्स्ट पॉइंट मैं पढ़ूंगा। उन दिनों धर्म का बड़ा जोर था। इटली एक ईसाई देश था। हर बच्चे को स्कूल में भी प्रवचन सुनने पड़ते थे। ऐसा ही एक प्रवचन के बीच गैलीलियो की नजर झूलते हुए फानुस पर पड़ी। ये उसी को टकटकी लगाए देखने लगा। शिवंगरी पढ़िए।
0: उन दिनों धर्म का बड़ा जोर था। इटली एक ईसाई देश था। हर बच्चे को स्कूल में भी प्रवचन सुनने पड़ते थे। ऐसे ही एक प्रवचन के बीच गैलीलियो की नजर झूलते हुए फानूस पर पड़ी। वो उसी को टकटकी लगाए देखने लगा।
1: सुनिए, इधर सुनिए। हर बच्चे को स्कूल में भी प्रवचन सुनने पड़ते थे। ऐसे ही एक प्रवचन के बीच गैलीलियो की नजर झूलते हुए फानूस पर पड़ी। वह उसकी टकटकी लगाए देखने लगा। ठीक है
2: आजी।
1: അതായത് അക്കാലത്ത് മതത്തിന് വലിയ പ്രാധാന്യമുണ്ടായിരുന്നു. ഇറ്റലി ഒരു ക്രിസ്ത്യൻ രാജ്യമായിരുന്നു. എല്ലാ കുട്ടികൾക്കും സ്കൂളിൽ പ്രഭാഷണങ്ങൾ കേൾക്കേണ്ടി വന്നിരുന്നു. അങ്ങനെ ഒരു പ്രഭാഷണത്തിനിടെ ഗലീലിയോയുടെ കണ്ണ് തൂങ്ങിക്കിടക്കുന്ന ഒരു വലിയ വിളക്കിൽ പതിഞ്ഞു. അവൻ അതിനെ ഉറ്റുനോക്കാൻ തുടങ്ങി. ഈസായി ദേശ് മതലബ് ക്യാ ഹേ?
0: ക്രിസ്ത്യൻ രാജ്യം,
1: ക്രിസ്ത്യൻ കൺട്രി. പ്രവചൻ ക്യാ ഹേ പാർവതി ബതായിയെ? പ്രവചൻ കാ മതലബ്? പ്രഭാഷണം, മതപ്രഭാഷണം എന്നൊക്കെ കേട്ടിട്ടില്ലേ? പുരോഹിതന്മാരെ മതപ്രഭാഷണം നടത്തുന്നു. ഐസ പ്രവചൻ, പ്രഭാഷൻ, ധാർമ്മിക് ഭാഷൻ. ഫാനൂസ് കമത്തലം പോലെ
0: ലാൻറ്റേൺ, വിളക്ക്.
1: ലാൻറ്റേൺ. ഝൂൽന കമത്തലം
2: ആടുക.
1: ആടുക, ടു സിംഗ്. ഝൂൽന, ടക്ടക്കി ലഗാന, സ്ഥിർ രൂപ സേ ദേഖ്ന. ടീക്ക് ഹേ, അബ് ഇൻ പ്രശ്നോകെ ഉത്തർ ദേഖേംഗെ. प्रवचन के दौरान गैलीलियो की नजर किस पर पड़ी और उसने क्या गौर किया? प्रभाषण समयत गैलीलियोयुडे नोटम एंदिलान पदिंजत अवन एंदान श्रद्धिच्चत बताइए शिवंगरी.
0: प्रवचन के दौरान गैलीलियो की नजर झूलते हुए फानूस पर पड़ी। उसने गौर किया कि फानूस चाहे जितनी दूर तक झूले, एक से दूसरे किनारे तक आने जाने में उसे हमेशा बराबर समय लगता है।
1: अगला पॉइंट मैं पढ़ूंगा। कुछ देर तक देखने के बाद उसे लगा कि फानूस ज्यादा दूर तक झूले या कम दूर तक, एक से दूसरे किनारे तक आने जाने में उसे बराबर समय लगता है। पढ़िए।
0: कुछ देर तक देखने के बाद उसे लगा कि फानूस ज्यादा दूर तक झूले या कम दूर तक, एक से दूसरे किनारे तक आने जाने में उसे बराबर समय लगता है।
1: उतना तक കുറച്ചു നേരം നോക്കിയപ്പോൾ വിളക്ക് വളരെ അകലത്തേക്ക് ആടിയാലും കുറഞ്ഞ അകലത്തേക്ക് ആടിയാലും ഒരറ്റത്ത് നിന്ന് മറ്റേ അറ്റത്തേക്ക് എത്താൻ ഒരേ സമയം എടുക്കുന്നു എന്ന് അവന് തോന്നി. ആർക്കാ തോന്നിയത്? ഗലീലിയോക്കോ? ഐസലക കിനാര, കിനാര കമത്തലബ്ക്കാഹേ?
0: അറ്റം,
1: അറ്റം. ബരാബർ, ബരാബർ
0: സമാൻ,
1: സമാൻ. ഇൻ പ്രശ്നമൊക്കെ ഉത്തർ ദേക്കേങ്കെ. അഗലാ പോയിന്റ്. ഉൻ ദിനോ ഘടിത്തോ ഹോത്തി നെഹീത്തി. अचानक उसे याद आया कि पिछले दिनों बुखार में उसकी नब्ज तेज चलने लगी थी। उसने सोचा कि कुदरत से बड़ा कारीगर कौन होगा? अब तो वह ठीक हो चुका है। अब उसकी नब्ज जरूर सामान्य गति से चल रही होगी। उसका इस्तेमाल घड़ी के रूप में किया जा सकता है। उसने पाया कि उसका नतीजा सही था। अपनी इन खोज पर वह बहुत खुश हुआ। शिवंगरी पठिए।
0: उन दिनों घड़ी तो होती नहीं थी। अचानक उसे याद आया कि पिछले दिनों बुखार में उसकी नब्ज तेज चलने रही थी। उन दिनों घड़ी तो होती नहीं थी। अचानक उसे याद आया कि पिछले दिनों बुखार में उसकी नब्ज तेज चलने लगी थी। उसने सोचा कि कुदरत से बड़ा कारीगर कौन होगा? अब तो वो ठीक हो चुका है। अब उसकी नब्ज जरूर सामान्य गति से चल रही होगी। उसका इस्तेमाल खड़ी के रूप में किया जा सकता है। उसने पाया कि उसका नतीजा सही था। अपनी इस खोज पर वो बहुत खुश हुआ।
1: ठीक है। അതായത് അക്കാലത്ത് ക്ലോക്കുകൾ ഉണ്ടായിരുന്നില്ല. കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിൽ പനിയായിരുന്നപ്പോൾ തന്റെ നാഡിമിടിപ്പ് വേഗത്തിലായിരുന്നു എന്ന് പെട്ടെന്ന് അവന് ഓർമ്മ വന്നു. പ്രകൃതിയേക്കാൾ വലിയ ശില്പി ആരുണ്ടെന്ന് അവൻ ചിന്തിച്ചു. ഇപ്പോൾ അവൻ സുഖം